अगाधे अबाधे आनंदी स्वरूपे नमो शर्मा निस्मस्ति निधने नमस्त्वं निरनाथे नमस्त्वं परमाथे नमस्त्वं अगंजे नमस्त्वं पंजे नमस्त्वं अकाले नमस्त्वं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राय राजे नमो साजे नमो साहे नमो मामाहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो शोक शोके नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृत्सं नमो सर्वकृत्सं नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्तं प्रसिज्जे कृपालं स्वरूपे कुकर्म प्रणासी सदा सर्वदा हृद सिद्धं निवासी चरपट छन्त्वै प्रसाद अमृत कर्मे अमृत तर्मे अखल जोगे चल भोगे चल राजे अटल साजे अखल तर्म लख कर्म सर्वंगदाता सर्वंगयाता सर्वं पाने सर्वं माने सर्वं प्राणु सर्वं त्राणु सर्वं भोक्ता सर्वं युक्ता सर्वं देवं सर्वं पेमं सर्वं काले सर्वं पाले रुआल छ

चत्रु चक्रवर्ती चत्र चक्र भुगते स्वयं पव सुपं सर्वदा सर्वयुक्ते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे सदायंग संगे अपंगं बेपुते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे